0: समझा?
1: तुम्ही आत्मविश्वासाने सांगू शकता की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोणतेही खासदार कुणी
0: लागले? मला एक उदाहरण दिलंय.
1: तुम्ही एक काम करा, आत्मविश्वासाने सांगू शकाल का की तुमच्या पक्षाचा एकही खासदार फुटणार नाही किंवा वेगळ्या गटात जाणार नाही?
2: तुम्ही असं म्हटलं की राऊत साहेब प्रकरणामध्ये न्यायालय मॅनेज केलंय.
1: राऊत साहेब
3: आप अगर अब्यूज भी कर रहे हैं तो या कुछ भी बोल रहे हैं तो आप नाम नहीं बता रहे हैं उस पार्टी का, उस पर्सन का जिसके साथ
4: आप कितना नाम बता रहे हो? आप लोग नाम बताओ ना. सही जा रहे हैं आप. खबर है, खबर है, खबर है, खबर है, सब कुछ तुम्हारे पास.
1: राउत साहब एक प्रश्न है, राउत साहब
4: नाम बताओ भैया.
1: क्या दिल्ली में घटना है?
4: उनके वक्तव्य राउत
1: साहब
4: का बात है.
1: राउत साहब
4: दुकान बंद
1: है. राउत साहब एक प्रश्न है, या क्षणामध्ये दिल्ली घटना है तुम्ही आत्मविश्वासाने सांगू शकाल का की तुमच्या पक्षाचा एकही खासदार तुमच्या पक्षापासून फुटणार नाही?
0: हे आम्ही कशाकरता सांगू, का सांगू? उद्या पार्लमेंटरी आमच्या बोर्डाची मीटिंग आहे, आम्ही त्यानंतर उद्या आमची संसदीय पक्षाची बैठक आहे ना, त्या बैठकीला आम्ही सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे. सगळ्यांनी यायला पाहिजे.
5: सगळे
0: सगळ्यांनी यावं, एकमेकाशी चर्चा करावी. उद्या पाहू ना.
1: तिथे काही ऑनलाईन बैठकीची व्यवस्था करण्यात आली?
0: अजिबात नाही.
1: ओम राजे काही, कारण काही अनेक जण कारण देऊ शकतात. ऑनलाईन बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे.
0: आता राजेभाऊ आपल्याला काय बोलायचंय बोला ना.
6: ओमराजे काय व्यथित, आपलं काय बोलणं झालंय त्यांच्याशी?
0: आम्ही सगळेच व्यथित आहोत. जे काय देशात चाललेलं आहे सध्या, अजून काय तमाशा हा बाजार भरवलेला आहे. हा आम्ही प्रत्येक जण निवडून आलेला राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, जिल्हा परिषद, आम्ही प्रत्येक जण व्यथित आहोत. आता मला असं वाटतं की आता मोदीजी कुठेतरी परदेशात स्वित्झर्लंडला आहेत.
5: स्थानिक स्वराज्य
7: conference being held by the loyalists of the Uddhav Thackeray faction of the Shiv Sena, and there we heard the allegations that are being made against you know, those rebel MPs, saying that some of them have been offered 50 crore rupees, others have been offered a legal case would go in their favor only if this were to switch sides, and that is the claim that is being made, saying that these people didn't even have money and they have won because of the party symbol and because of Uddhav Thackeray's face and the legacy of Balasaheb Thackeray. And of course, you know, talking about that it is the corrupt people who are all joining the BJP, people have sworn on Sai Baba and other faiths to prove their loyalty, and that they still believe that the MPs are with them. Sanjay Raut is saying that selected people who are being bought is against the constitution, law needs to be followed, and people are being wooed basically by making many kind of offers, including money and legal reprieve as well. Aishwarya, my colleague, joining us to get us the latest on this. Aishwarya, we just heard, you know, Sanjay Raut there speaking, Anil Desai there speaking as well, Arvind Sawant speaking on the matter. What do you read of what is being said here? Because on one side, they say they believe in their people and they won't switch sides. On the other, they're also talking about bemani, you know, on the other side, bemani inke khoon mein hai. So, you know, is this really confirming that people are switching sides, or do they still have, you know, are they still in denial on the same?
8: Well, Sanjay Raut himself claimed that there are two or three MPs, and the plane landed in Nanded and the other parts of Maharashtra. Private plane was sent, and 15 crore rupees had already been given. Is something that.